एक चिमणा चिवचिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला. एक चिमणा चिवचिवला माझा

एक चिमणा चिवचिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला एक चिमणा चिवचिवला माझा